0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग, स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हेलो शुतुरुन, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत अपन हाथ रेडियो मॉरिशस स्वर स्वर तरंग कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। एक वाजले आहे अँड पावणे दोन पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा शुतुरुन तुम्ही पण आमची साथ द्या। ट्युनिंग करा आमच्या सोबत, आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या। आज आहे शनिवार अँड ऑफकोर्स आज आहे खूप छान शनिवार। तसेच शुतुरुन आज ऑगस्ट महिन्याचा पहिला शनिवार आहे, पहिला दिवस आहे ॲक्च्युली। सो आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया, दणकेत ऑगस्ट महिन्याचे स्वागत करूया विथ द फर्स्ट ट्रॅक, रोहित रावत आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत अँड परत एकदा ऑगस्ट महिन्याचे स्वागत। येस, श्रोत्यांनो, आजपासून ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आहे। नवीन महिन्याची सुरुवात, नवीन आशा, नवीन स्वप्न आणि नवीन उत्साह घेऊन आलेला हा दिवस आहे आज। अँड श्रोत्यांनो, प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकून जातो, कालच्या अनुभवातून शिकत आजचा दिवस आनंदाने जगत आणि उद्याची सुंदर स्वप्ने पाहत आपण पुढे चालत राहायचं असतं। तेव्हा श्रोत्यांनो, कीप एन्जॉईंग एव्हरी डे अँड ऑफकोर्स ऑगस्ट महिन्याचा आनंद घ्या। आजपासून ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आहे, सो या ऑगस्ट महिन्याचा आनंद घ्या। फॉर नाव एन्जॉय द नेक्स्ट ट्रॅक, भय जोधपूरकर आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात। नेक्स्ट ट्रॅक फॉर यू ऑल, फॉर युअर परफेक्ट सॅटरडे आफ्टरनून। श्रोत्यांनो, याचा आस्वाद घेऊया।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनो बघता बघता आपण आता 2026 या आठव्या महिन्यात प्रवेश केला आहे। आज 1 ऑगस्ट आहे, ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस। म्हणजे श्रोतनो वर्षातील 7 महिने कधी निघून गेले हे कळलंच नाही। जानेवारी महिन्यात श्रोतनो आपण अनेक संकल्प केले असतील, नवी स्वप्ने पाहिली असतील आणि काही नवीन गोष्टी शिकण्याचा निर्धार केला असेल। श्रोतनो यंदा ऑगस्टच्या या पहिल्या दिवशी मागे वळून पाहण्यासाठी पाहण्याची आणि स्वतःशी संवाद साधण्याची ही एक सुंदर संधी आहे। श्रोतनो तसं पाहिलं तर वेळ ही खूपच मौल्यवान गोष्ट आहे। गेलेले दिवस परत येत नाहीत, पण श्रोतनो पुढचे दिवस आपण नक्कीच सुंदर बनवू शकतो। काही ध्येय अजून पूर्ण झाली नसतील तर चिंता घ्यायचं नाही श्रोतनो, टेन्शन घ्यायचं नाही, कारण नवीन सुरुवात करण्यासाठी प्रत्येक दिवस आपल्याला एक नवीन संधी देतो। तेव्हा श्रोतनो यावर विचार करा। टिल देन एन्जॉय द नेक्स्ट ट्रॅक।

पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेलणारी गच्ची।

मित्रांच्या पार्ट्यांमध्ये आणि थंडीच्या गाठ्यामध्ये सगळीकडे तू दिसतेस. हे जग खूप छोटं वाटतं, त्यात तू नसतेस. साले ब्लँकेट खूप मोठं वाटतं.

आता दिवसा गच्चीवर उन्ही खेळून खेळून दमतात आणि रात्री झोपायला माणसंच माणसं जमतात. तरी तुझ्या खिडकीवर नजरेची शाळा भरलेली असते आणि झोपेने मात्र उन्हाळ्याची सुट्टी मारलेली असते.

0: शिवरू कशी दिसते।
1: 819 किलोहर्ट्ज ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
2: स्वर तरंग।
3: स्वर तरंग स्वर तरंग
2: स्वर तरंग।
4: वेलकम बैक श्रोत्यांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। शिरी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। परत एकदा मी तुमचे स्वागत करतो श्रोत्यांनो। 1:24 झाले आहेत अँड 1:45 मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या शेवटपर्यंत। श्रोत्यांनो, ऑन दिस ब्युटिफुल सॅटरडे आफ्टरनून आमच्या शोचा आनंद घ्या, शनिवारचा आनंद घ्या आमच्यासोबत काही श्रवणीय गाण्यांसोबत। आज श्रोत्यांनो शनिवार आहे, खूप छान शनिवार, तेव्हा धमाल गाणी अनिवार्य आहे। सो एक्स या क्षणी ऐकूया पुढचं गाणं, केवल वरांज आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुरावासात माझी बाय हे गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे, फक्त 15 मिनिटे राहिले आहेत. सो शेवटपर्यंत आमचे साथ देत राहा, आमच्यासोबत काही समय गाण्यांचा आस्वाद घ्या, अँड ऑफकोर्स शनिवारचा आनंद घ्या. शनिवार आहे आज श्रोत्यांनो, सो या क्षणी जर तुम्ही बाहेर आहात, भटकंतीचा आनंद घेत आहात, ऑन द वे ट्युनिंग करा अँड एन्जॉय द नेक्स्ट ट्रॅक फॉर यू ऑल, शेकी शेकी इन द व्हॉइस ऑफ संजू राठोड, याचा आस्वाद घ्या.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोत्यांनो, अनफॉर्च्युनेटली तुमची रजा घेण्याची वेळ आलेली आहे। थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्युनिंग केल्याबद्दल। आशा करतो की तुम्ही आजच्या या संगीतमय प्रवासाचा पुरेपूर आनंद घेतलात। हॅव अ ग्रेट डे श्रोत्यांनो, हॅव अ ग्रेट सॅटरडे आफ्टरनून। एंड श्रोत्यांनो, या क्षणी ट्युनिंग करत राहा, काही क्षणात अमितासोबत गुजराती कार्यक्रम सुरू होणार आहे, याचाही आस्वाद घ्या। पुन्हा श्रोत्यांनो सायनिंग ऑफ, काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार।

रसिक मंडळी हो नमस्कार. AM2 वर आपले सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यूनिंग करत आहात ऑनली ऑन AM2. मंडळी कार्यक्रमाच्या आरंभी आज नत्रंग मूवीमध्ये आम्ही करणार आहोत नक्कीच खेल मांडला, आस्वाद घेऊया.

रसिक म्हणू या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आज चांद प्रीतीच्या या मूवीमधलं गाणं आहे शाहिरी लावणी कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून